0: Mirci. Iskabana, puskabana, sakabana. Yabana. Burka, burka. Navidva, burka.
1: Mirci, burka. Hello? Hello?
2: Sir, very good evening. Bank se bol raha hoon.
1: हाँ बोलिए
2: सर, आई एम सो सॉरी सर, बट